गुरमुख साचे मन पति आए, गुरमुख अलख लखाए तिस पावे, नानक गुरमुख चोट ना खावे, गुरमुख नाम दान इस नान, गुरमुख लागे सहज ध्यान, गुरमुख पावे दरगह मान, गुरमुख

जाचे सिद्ध साधिक बनवासी, जाचे जति सती सुखवासी, एक दातार सगल है जाचक, दे दान सृष्टि जाहे, करहे पगत अर रंग अपारा, खिन मैं थाप उठा पनहारा, पारो तोल बेअंत स्वामी, हुकुम मन पगती जाहे, जिस देहे दर्श

मस्तक लाए परम पद पावो, जिस प्राप्त सो पावेगा, जिनको कृपा करी सुख दाते, तिन साधु चरण लै हृदय पराते, सगल नाम निधान तिन पाया, अनाद शब्द मन वाजंगा, कीर्तम नाम कथे तेरे जेबा, सत नाम तेरा परा पूर्वला, कहो नानक भगत पै शरणाई, देह

मुक्ता राम भजन चितलावे सारंग महला नावा मन कर कबहू ना हर गुण गायो।